0: 그때 니 여자 잡지 이미 다성 추 토르디가 식고 됐던 땅추 잡지 컴라 여자마우타 다스크 자츠 하칠루멘 토무지
1: जी जी जी टाटगी दलतंग तेरं इंगे उन दिगी फिशल दिगी ना रंग सोरा थोने से मुझे
0: तारंगी दिला का खरी नुन देता जीवता सिग थन थन दोस्ती तो मुझे रिता समाग तंकन जगाई ना चुकन यंकन जगाई समागिर गना बारा रंगे ये चो थोप चोता कहीं ना रा रंगे गब्स सिग थोप क्यों कुत्ते लाखनी रंगे रंग कहीं यों तो मुझे
1: जी जी ताती जंतल होता ना नहीं चचो तमसी के कोरी से मुझे ना
0: Tamshin kong kor hii ngu chu nga na gergin jiang tar jiga ngu chumchili da tangani tarang rang tawar ka su jirgin ii ga tang hui ga jin zin kono ga tang chu shpa tam ka hasa yin na chet ga di tang hui ga jin zin ba ga mrna yonar mu tang hui tin tsung da hii yonar di nang ga mrna nyang chak jin ra tar ka chili yon da li ngu chu ta chik gu nyak chik rik chik rik chik jik ngu jim tsin tomu yin di tang na jing ni nga tan toksam awi tang zimu di tang na toksam ga ta lop jung la ka Khichi wu nandru sop chung laka khaan dhaan artaan khuira rangi taa gab shuu jindanga nga rangi doon zin jen dun taa kaan taar jang wik jir tsir gandhi ndi shi gab shinra doon shin chee gati taa na ndi laka khari yin yin jara taa taasang lu kaan wundi taa manchiaa sop chung laka khari yin taa ni rangi gab shuu gandhi laka ra shi sang maa nandru yi maa tupta yin nara taasang dab shi zik khari yin nugun jiru ndi jit taa ni taasang artaan khuin jandar tuwa ni taa tsamaa gab shuu tuyo no shi ganga kaan yu
1: जी जी जी ती तना रंग छमसंग नानी तिगिन तमसिल देश की युग जाफचुर एक
0: जाफचुर एक रंग ता गिरगे ना चुक हमाय ना कंग थानी ना रंगे जाफचुचा तां ख खेरु असर जि मेला ता रंगे गप शोरा तों शोन नों दिला खानी सिग जाफचुर इन तुमसि
1: जी जी के कि युना तमसिल खिनी तमोय
0: Штам шехина кереметра та инара ранг хамара тркита кунчукан уйгун резума чукдаранги ранги кагана тила катаранги хришизни ши жап чурушин даната нитажина нсемни та хамаг штам хыра тырка ши машина т ана тцу марцу ранги ранг уи чук тырка аргашин ра тонси юну тила ка ранги жап чури таната тата чилгну го жап чурча ранг шаргайну нсемат музхарк nga rang gen jin ara ta chi she chong rang ge ro win ni chi tang zum di la kha shpa tam ga hasan ni chi tang na ta rang ge she pa in na chok tang khoi na chok su jin rg ni na chok win mar ge rg ni di la kha ta khri kh ta zi ko ndo chi ko sam ba ta mo chi yu
1: ta lu te
0: lu ni kh
1: lu ni tam ba ne ji ji ta ma mo pa na ngi na yo rang ge chi ge o ke su jin ge rg ni de zel chong pe sim e chu ke ti me ji la ga chu ma ji ga ga chu sa chung de sha lo su ju ta ge shme pe sim yo chi bu en dum zre la
0: ri ri ri su rang ge ta ja ku ke si chi ta ten da ta ja ku wa rg ga jun da su yi da ta ta ge jer sa ka chu ni ta rang ge wen mar ge su jin rg ni de ma nim tar pe ja ni ba sar su yi chu la ka shi ge khri khi chi yi chu ge re wa na chu ko ta rang ge mi den su ti la ka chu ge tomuzi ta tawr ke jindeng chwa chani ra ma chwa kar ma gth chu ko no tomuzi re cha ra yin ra rang ga shin ra tong shi yo no de na na de la ka khri khi chin da na ndi wo zlen na chu ko ma na chu ko rang gi ti la kham ba pa it ta na zo su na ga su ta rang ga me den jup ju ti la khan jup so na ta ja ka chi che bu to no ngi ta rin tu
1: ta ti gin ta lob jung ge kormung ge choni cha chu ing na chi dang sang lob jung ka wu de chi mo zhe chi ge shi ge chang ma zhe sim che ni ti chu lam sen yong so so shi ge khre ku ni tu mo re la ran ng ga shu khona to ni ye da tu mo zhe la chi mo
0: ta sa bsha ge kan jin de su zin go no ta bje bje ri ta la khani ta jir tsi na la ru mu na chu ko la ngai na chu ko ta sa ja shong der ka sim bu su zo da ta ni de la khani chi sa da ta ni ta कोनी कोन तो पे कोनो तो मसरी
1: ता ती जिन ते निमासी ग सबजुंग एकोर तो निमारे रग छु सबजुंग चार्ज तो छिक कोनी
0: चार्ज तन तोसम tangi fsharan dang jamna dang ni ta yela mazm khir kra dang ta sa tsu go tsu khche u ta tor jigla kha gar kan jil dila kha jag tang sk ta ta fsharan dang jay so nara ta mang chau ta sob jong la kha ku tang zung dor chi ku tri tam ni ta chin char ji kon ni ta na nga ma re she ti mik ya
1: ya
0: hari
1: ma wa na yang ma ta ta ta chi ma ge chok derung ge sha pa sha kan ang tong tong ni wa ᱫᱟᱛᱚᱜ ᱡᱤᱱᱛᱟ ᱟᱱᱫᱟᱛᱚᱜ ᱥᱚᱨᱡᱩᱝᱤ ᱱᱟ ᱥᱟᱯᱟᱡ ᱛᱚ ᱥᱚᱡᱱᱟ ᱥᱤ ᱟᱞᱚᱵᱡᱩᱝ ᱫᱚ ᱛᱟᱠᱨᱛᱤ ᱥᱮᱡᱚ ᱛᱚ ᱠᱷᱚᱱᱟᱭ ᱢᱟᱭᱱᱟ
0: ᱦᱟᱨᱤ ᱨᱤ ᱨᱤ
1: ᱛᱮ ᱛᱮᱱᱤ ᱫᱟᱛᱟᱝ ᱛᱚᱜ ᱪᱚᱞᱟ ᱨᱚᱝᱜᱟ ᱥᱮ ᱛᱚᱱ ᱛᱟᱯᱥᱤᱜ 세팅 시바 때